0: कहते
1: हालांकि ढोल जो मतलब ढोल कुछ चीज़ अहिड़ी हूंदा आहिनि जेके असांखे बस यादि अची वेंदियूं आहिनि. अगरि तव्हां कंहिंजो बि नालो वठो त उहे चीज़ असांखे यादि अची वेंदी आहे. ऐं ॾाढो भलो गानो जेको असांखे भाव फरमाइश कई पई उहो वेलकम कहा जाता है. थैंक यू सो वठंदासीं. सही आहे बिल्कुलु बाबा. हाणे वेंदासीं वरी 5 बजे तव्हांखे दोबारा जॉइन कंदासीं. सो तव्हां ख़बर आहे तव्हांखे छा करणो आहे. तव्हांखे पंहिंजो एॾो सारो ख़्यालु रखणो आहे. ऐं तव्हांखे डी स्किन ब्यूटी क्रीम, डी स्किन जो फेस वॉश, वाइटेश ब्यूटी क्रीम, वाइटेश जो फेस वॉश, वाइटेश जो साबुण, वाइटेश जी लवली क्रीम, वाइटेश जो डॉक्टर पिंपल ट्यूब, इहे सभु चीज़ूं इस्तेमालु करणियूं आहिनि. तव्हां चवंदा बाबा एॾियूं चीज़ूं असां कीअं इस्तेमालु कयूं. दुनिया में इलाही सारा माण्हू आहिनि, इलाही सारा माण्हुनि खे इलाही सारा प्रॉब्लम्स बि हूंदा आहिनि. सो जंहिंखे जहिड़ो प्रोडक्ट सूट करे हू उहो प्रोडक्ट इस्तेमालु करे. बाक़ी तव्हां पंहिंजो ॾिसो तव्हांखे कहिड़ो प्रोडक्ट इस्तेमालु करणो आहे. सो इस्तेमालु कयो, पंहिंजी ख़ूबसूरती जो ख़्यालु रखो. हाणे वरी असां वञूं था वरी. लव यू.